आहे. दादला कहते ही साओ वगो यारो मुखे आजादी पाराए हुआ है. सफा सही था चो वाला. हां भाई हां डाडू बोलो गाना.